नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित या कार्यक्रमात श्रोतेहो आपलं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातल्या चंद्रशेखर कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या भोपाळीनं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या या श्लोकानंतर आता ऐकूया अश्विनी भिडे यांच्या स्वरातली संत नामदेव महाराज यांची रचना. संगीतबद्ध केली आहे अभिजित लिमये यांनी.

संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकला, ते स्वर होता अश्विनी भिडे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उपेंद्र भट यांच्या आवाजातली ही रचना.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। कृषी वार्ता या कार्यक्रमात 6:40 जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची माहिती। पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सुनील बावळेकर यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग आज सकाळी 6:45 आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात। 6:50 बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल परिसर या कार्यक्रमात। 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात अपेक्षा आणि आयुष्य हा अनुराधा कदम यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल सकाळी 7:00। 7:25 दिलखुलास 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम। 7:40 भावधारा 7:08 सुकम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली या अंतर्गत अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पाऊले हे गीत सादर करते राजेश शेजवाळे। 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 9:00 गीतबहार। श्रोते हो, 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा या अंतर्गत इंग्रजी लेखिका हेलन डनमोर यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्यांचा परिचय आपण आपणाला करून देण्यात येईल। कार्यक्रमाचं पुनःप्रसारण असेल आणि वक्त्या आहेत डॉक्टर प्रभावती पाटील। 10:00 आपकी पसंत 10:30 लोकसंगीत 11:00 रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा 364 भाग। गायक कलाकार सुधा मल्होत्रा आणि रामकृष्ण चंदेश्री तुलसीदास यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे सतीश भाटिया यांनी। त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत गाता रही मेरा दिल। 12:00 वनिता मंडळ 12:45 आकाशवाणी@90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी। 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 5:30 युवावाणी या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात सुप्रसिद्ध पार्श्वगायक KK यांच्या स्मृतीच्या अनुषंगानं कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला KK। 7:30 किसानवाणी या अंतर्गत रामराम पाहुणं 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम। श्रोते हो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील। ही होत्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीच्या FM7 हे आहे कोल्हापूर केंद्र। 6:40 झाली आहेत।
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन या विषयीची माहिती। आज ऐकूया या माहितीचा भाग पहिला।
2: मंडळी, पहिल्यांदा आपलं जनावर गाभण राहण्यायोग्य काळ हा फक्त वयानुसार नाही तर शारीरिक परिस्थितीनुसार ठरत असतो। बऱ्याच वेळेला गर्भधारणा योग्य वयात होते मात्र शारीरिक वाढ झालेली नसते। यासाठी चांगल्या प्रकारचा संतुलित आहार आणि सुयोग्य व्यवस्थापन असणं गरजेचं असतं। पहिल्यांदा माझ्यावर येताना संकरित गायीचं वजन साधारणत 250 आणि म्हशीचं वजन 300 असावं हे लक्षात ठेवा। सुरुवातीचे 1-2 माज सोडून द्यावेत कारण यावेळेला प्रजनन अवयवाची वाढ पूर्ण झालेली नसते। सर्वसाधारणपणे म्हशींना वयाच्या 3 आणि संकरित गायी 1.5 असताना रेतन करावी। गाई म्हशी योग्य वयात गाभण राहून निरोगी वासराला जन्म देणं आणि 2-3 महिन्यात पुन्हा माझावर येणं ही त्यांची चांगली प्रजनन क्षमता दाखवते। 2 वेतातलं अंतर हे 12-13 महिन्यांचं असावं। यशस्वी दूध व्यवसायाचं रहस्य हेच आहे की गायीनं दरवर्षी एका वासराला जन्म द्यावा। गाय सामान्यत 21 दिवसाच्या अंतरात

माझ्यावर येत असते. माझ्याचा कालावधी सुमारे 24 ते 36 तासांचा असतो. या काळात नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिम रेतन करून गाईला गाभण करता येते. माझ्याच्या काळातील मधल्या काळापासून ते शेवटच्या काळातल्या 1/3 वेळेत गाय भरवणं हे यशस्वी प्रजननासाठी फार महत्वाचं आहे. वेळेत गाय भरवल्यामुळं शुक्राणू आणि अंडी यांचं फलन होण्याची आणि गर्भ तयार होण्याची शक्यता जास्त असते. पशुपालकांना गायीच्या माजाची सर्व लक्षणं माहीत असणं गरजेचं असतं. गायीनं दरवर्षी वासराला आणि दर 13 महिन्यात म्हशीनं वासराला जन्म देणं आवश्यक आहे. मंडळी, गाभण जनावरांचं व्यवस्थापन करत असताना दररोज जनावरांना 25 ते 30 ग्रॅम खनिज क्षार मिश्रण आवश्यकतेप्रमाणे द्यावं. खनिज क्षार व्यतिरिक्त जनावरांना काही सूक्ष्म अन्न घटकांची आवश्यकता असते, जसं की लोह, जस्त, तांबे, मॅंगेनिज, आयोडीन, कोबाल्ट, तर यांचा समावेश जनावरांच्या खाद्यात जरूर करावा. प्रत्येक जनावराला

0: खनिज क्षार व्यतिरिक्त जनावरांना काही सूक्ष्म अन्न घटकांची आवश्यकता असते, जसं की लोह, जस्त, तांबे, मॅंगेनिज, आयोडीन, कोबाल्ट, तर यांचा समावेश जनावरांच्या खाद्यात जरूर करावा. प्रत्येक जनावराला दररोज 5 ते 20 किलो हिरवा चारा खायला द्यावा. नजीकच्या पशुवैद्यकाच्या संपर्कात आपण राहायला हवं. जनावरांमधील आजार आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल माहिती घ्यायला हवी. वेळेनुसार लसीकरण करून घ्यायला हवं. विण्यापूर्वी 2 दिवस अगोदर गाई म्हशीला स्वच्छ कोमट पाण्यानं आंघोळ घालून स्वच्छ आणि कोरडं करावं. त्यांना सपाट जागेवर बांधावं, उतारावर बांधू नये. विण्यापूर्वी कमीत कमी 6 इंच जाड गवत किंवा ऊस पाचटाचा थर टाकून त्यावर गाई म्हशीला बांधायला हवं. यामुळे त्यांच्या गर्भाशयाच्या संसर्गाची शक्यता लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण जातीवंत गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: द्या जरा डोक्याला ताण,
4: पटकन ओळखा हुमान,
3: पत्र लिहा छान छान,
4: शनिवारची वेळ विसरू नका,
3: किसान वाणीत जरूर भेटा
4: आपल्या आवडत्या रामराम पाहुणं या कार्यक्रमासाठी.
3: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: तेव्हा जरूर ऐका
4: रामराम पाहुणं.
5: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर. श्रोतेहो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झाली आहेत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सिमिंग बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका.

घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.

0: डॉक्टर सिमियन दावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 7:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
2: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनगाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवनगाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया सूक्ष्म

0: जैवपदार्थांची भूमिका, सेंद्रिय अमलांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक क्लिनर्स महागडे असतात आणि त्यांचा सतत वापर केल्यास खर्च वाढतो. परंतु बायो क्लिन्झर घरच्या घरी सहज आणि कमी खर्चात तयार करता येतात. यासाठी लागणारे घटक सहज उपलब्ध असतात, त्यामुळं घरगुती खर्चात बचत होते आणि ग्रामीण भागात आणि लघु उद्योगांमध्ये हे एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरू शकतं. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
3: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
3: मग चालते की
4: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
5: फोन 940-440-8000.
7: सुलभ ग्राहक सुसंवाद. लेखन प्रसाद बुरांडे.
8: नमस्कार काका.
9: नमस्कार
8: काका. 10वी 12वी नंतर मुलांनी काय करावं याचा खूप जणांना प्रश्न पडतोय आणि काही पालकांना काही सुचतच नाही, यावर तुम्ही काय सांगालो?
9: बघा, माझं म्हणणं असं आहे की पालकांनी मुलांना मदत करावी, पण आपली मत त्यांच्यावर लादू नये. त्याला काय चांगलं काय वाईट हे सांगावं जरूर.
8: हा, पण मग मुलांना तुम्ही काय सांगाल?
9: बघा, आपल्याला कोणते विषय आवडतात, आपल्याला लगेच नोकरी करायला आवश्यक आहे का? आपण इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक, गरजा उद्योग, स्पर्धा परीक्षा, असं आपल्याला काय करायचं आहे आणि आपले 12वीचे मार्क्स काय आहेत, या सगळ्याचा विचार करून कॉलेजला ऍडमिशन घ्यावं.
8: हो हो.
9: हे बघा, सायन्स असेल, मेडिकल, इंजिनिअरिंग

0: इंजिनिअरिंग, व्हेटरनरी डॉक्टर, बीडीएस, होमिओपॅथी, आयुर्वेदिक अशा प्रकारचे बरेच कोर्सेस करता येतात. त्याच्या विविध प्रवेश परीक्षा निकालापूर्वी द्याव्या लागतात. त्यात मार्कानुसार नंबर लागतात आणि कॉलेज प्रवेश ठरतात. ते 12वी मार्क मेरिट पेक्षा त्या परीक्षांचं मेरिट महत्वाचं ठरतं. आणि मग सरकारी कॉलेज की खाजगी कॉलेज हा पर्याय पण बघावा. सरकारी कॉलेजमध्ये तुलनेने फी कमी असते पण मेरिट पाहिजे.
1: हो,
0: एलएलबी पण 12वी नंतर करता येतं. सीए सीएस करायचं असेल तर कॉमर्सला प्रवेश घ्यावा. आर्ट्स पण चांगला आहे. सर्व भाषा बरोबर गणित, अर्थशास्त्र हे विषय घेता येतात. आणि स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. फक्त नाव पाहून कॉलेज निवडू नका. आपल्याला पुढे मिळणारी प्लेसमेंट, फॅकल्टी, फी एंट्री याच्यानंतर हे कॉलेज AICTE मान्यता प्राप्त कॉलेज असावं. त्याच्यानंतर हॉस्टेल. आणि येऊन जाऊन करायचं असेल तर आपल्या गावापासून कॉलेजचं अंतर आणि प्रवासाची साधनं याचा पण विचार करा.
1: हो ना.
0: प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल तर फी थोडी जास्त असू शकते, परंतु त्याचे MMC ची मान्यता त्याला आहे का हे पण बघा. बॉन्ड पहा. प्रवेश रद्द केला तर फी परतीचे नियम बघा. कॉलेजचं मेरिट तपासून घ्या. कॉलेजमध्ये मागील वर्षाचा कट ऑफ किती होता, हॉस्टेलची फी किती आहे, जेवणाचा खर्च किती येतोय, स्कॉलरशिप कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत, हे सगळी चौकशी करा. त्याचं माहिती पत्रक पण मागून घ्या.
1: अगदी बरोबर बोललात काका. काका पण ते फी परतीचं काय?
0: हा, फी परतीचं उद्याला बघूया की.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशीच 1934 साली मुंबई इथं नभोवाणी केंद्राची सुरुवात झाली. श्रोते हो, त्याचबरोबर चित्रकार, राजकीय व्यंगचित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचा आज जन्मदिन आहे. रेषांची अप्रतिम लयकारी आणि तजेलदार रंगयोजना ही त्यांच्या कलेची ठळक वैशिष्ट्ये होती. प्राचीन भारतीय इतिहासाचे संशोधक पुरातत्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, ठीक 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. या अंतर्गत आज ऐकूया अपेक्षा आणि आयुष्य हा अनुराधा कदम यांचा ललितबंध.

हे असं व्हायला हवं, ते तसं झालं तर असं काही होईल अशी अपेक्षाही नव्हती। वाटलं नव्हतं आयुष्य अशा प्रकारे फिरकी घेईल। कधी मनात येतात ही अशी वाक्य? आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडाव्या असं वाटणाऱ्या गोष्टी नाही घडल्या की हे शब्द सहजपणे ओठावर येतात। शब्दानं गुंफणाऱ्या लेखकांनी असं म्हटलंय की अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचं दुःखच होत नाही। पण माणसाला जशा भावना असतात तशा कल्पनाही असतात। आपण अनेकदा आपल्या आयुष्याचं एक कल्पक चित्र रेखाटत असतोच की। तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकणारी तरुणी तिच्या आयुष्याच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षांची टिंब जोडत तिच्या डोळ्यातला त्याचा चेहरा तयार करत असते। शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायाच्या संधींच्या विश्वात येऊ पाहणारे तरुण त्यांच्या यशस्वी आयुष्याचा आलेख मांडत असतात। मुलाबाळांनी मार्गी लागावं हीच तर अपेक्षा असते ना आई वडिलांची। मुलीला तिच्या कलागुणांना वाव देणारं चांगलं सासर मिळावं, घरात येणारी सून दुधात साखर विरघळावी तशी एकरूप व्हावी, अशाच अपेक्षांचा सूर्योदय होत असतो। आयुष्याच्या अनेक टप्प्यात अशा अनेक अपेक्षा मनात आकार घेत असतात। अपेक्षा म्हणजे काय? तर एक समाधान पूर्तीचं वर्तुळ पाहण्याची आंतरिक इच्छा। खरं तर एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडेपर्यंत मनात आकाराला येणारा अपेक्षांचा मनोरा अनुभवणं हा एक

0: वेगळाच प्रवास असतो. गंमत म्हणजे अपेक्षा सकारात्मकच असते असंही नाही, तर ती नकारात्मकही असते. माणसाला त्याच्या अपेक्षेनुसार काय घडायला हवंय यावर त्याच्या मनात अपेक्षांची एक परिभाषा तयार होत असते. एखादा माणूस यावं असं ज्याप्रमाणे आतून वाटतं, तसं एखादा माणूस त्या क्षणी येऊच नये अशीही अपेक्षा असू शकते. वास्तव वेगळं असू शकतं, पण परिस्थिती काय आहे यावर माणसांच्या अपेक्षांचा लोलक फिरत असतो. अपेक्षा करणं नक्कीच चुकीचं नाही, पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर वास्तव स्वीकारण्याची प्रगल्भता असणं यामध्ये माणसाची पक्वता दिसते. अपेक्षा ठेवली नाही की अपेक्षाभंगाचं दुःख होत नाही या विधानाला छेद बसतो तो इथंच. अपेक्षा ठेवूनही त्यानंतर मनासारखं न घडणारं वास्तव झेलत जो मार्ग पत्करला जातो तो अधिक ठाम असू शकतो, भानावर आणणारा, जे आहे ते स्वीकारून पुढे जाण्याची धमक देणारा, आपल्यातील उणेपणाचे तण काढून आयुष्यात हिरवळ फुलवणारा. स्वप्नातही वाटलं नव्हतं असं होईल असं म्हणत अपेक्षांचा चुराडा करण्यापेक्षा त्या स्वप्नालाच सत्याची वाट दाखवणारा. जीवनाचा अंत करणं हा एका क्षणाचा खेळ असतो. अपेक्षांचा मनोरा कोसळला म्हणून जीवनाचा महाल जमीनदोस्त करण्याचा विचार करायला बुद्धी लागत नाही. अपेक्षा भंगातून येणाऱ्या नैराश्यानं आयुष्याची रात्र करणाऱ्यांनी तर या अपेक्षांचा नवा अर्थ शोधावा. पानगळीनंतर जसं झाड नव्या पालवीनं टवटवीत होतं तसंही आयुष्य जगता आलं तर अपेक्षांचं ओझं वाटणारच नाही. घरावरच्या कौलातील फटीतून डौलत असतंच की एखादं इवलसं रोप, दगडाच्या खाचेतूनही उगवतात अशी अनेक पानं. आता काहीच होऊ शकत नाही म्हणत आयुष्य संपवणाऱ्यांनी अपेक्षांनी भरली घागर बुडल्यामुळे जगण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणणाऱ्यांनी एकदा पाहावं त्या फटी खाचातून जगू पाहणाऱ्या फांद्यांकडे. आयुष्य सुंदर आहे, गरज आहे ती त्याच सुंदर दृष्टीने पाहण्याची. अपेक्षांचा जिलेटिन पेपर नजरेआड केला तरच त्यावरचे उसने रंग बाजूला सारले जातील आणि दिसेल एक स्वच्छ आणि निर्मळ आयुष्य जे फक्त स्वच्छंदी असेल, कुठल्याच अपेक्षांच्या ओझ्यांनी दबलेलं नसेल.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आज आपण ऐकलात अपेक्षा आणि आयुष्य हा अनुराधा कदम यांचा ललित बंध. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: वयाच्या 7व्या वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7व्या वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिगरे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ऍप वरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि त्यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्या गौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत प्यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
7: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
6: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वान

0: वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहे आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदला

महाराष्ट्राच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचं नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाइन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244461
6: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद
8: श्रोते हो आज सकाळी 7:25 दिलखुलास 7:45 श्वास हेल्थकेअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच

0: पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरडे आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, ते इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी तुम्ही मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅविकुलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नोसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्याला डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
2: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया मध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
2: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो, त्या जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
1: बरोबर.
2: तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्ट्रेस होणार.
1: अगदी बरोबर. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
2: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू, सुपारी खातात त्यांचं दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे ते बिलकुल ओपन नाही होतो.
1: अच्छा.
2: असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेला आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि ही तक्रार घेऊन आपल्याला

0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसन करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
1: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10 ते 15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10 ते 15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आपण सुरुवात केली होती. पण जे गुटखाचा प्रकार आहे तो 5 ते 7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होत कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
0: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
1: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
0: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
1: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेला आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही ना. 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
0: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
1: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळ्याकडे टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहित नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांनी नाही कॅन्सर, दात साफ होतो. दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
0: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
1: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
0: अच्छा,
1: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅको मध्ये ते अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
0: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
1: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
0: म्हणजे
1: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
0: अच्छा,
1: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.

0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर ऍब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपेन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

श्रोतेहो, आज आहे शनिवार आणि शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो. आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय आहे तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. उद्या म्हणजे 31 मे रोजी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे. त्यानिमित्तानं आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये आपण याविषयी बोलणार आहोत. जरूर फोन करा. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2-65-26-24 या क्रमांकावर. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
2: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर, नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात, किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो, अशी काही केस?
5: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाची संबंधितच होता.
4: अच्छा.
5: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का, तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरकुलोसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63 934, 83850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
5: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
4: अच्छा.
5: तर असं नसून 80

0: 90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात, हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी, म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
1: अच्छा.
0: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
1: ओके.
0: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो.
1: Okay.
0: त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
1: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
0: अगदी बरोबर.
1: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, आज आहे शनिवार. सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आम्हाला जरूर फोन करा 0231-2562-26 या क्रमांकावर. आणि हजारो अबीर गोडीच्या गाण्यांपैकी नेमकं तुमच्या मनातलं गाणं कुठलं आणि त्याच्याबद्दलच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगू शकता गाणं मनातलं या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये, अर्थातच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्याचाही फोन नंबर 0231-2562-26, अर्थात आज म्हणजे शनिवारी 10:30 ते 11 या वेळेत आपण फोन करायचा आहे गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आणि उद्या 10:30 ते 11 या वेळेत फोन करायचा आहे गाणं मनातलं या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. दोन्हीसाठी फोन नंबर 0231-2562-26. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. यामध्ये आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

अशा भोसले यांच्या स्वरातलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरातलं वैभव जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मी असलेले आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.

श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत तबला साथ संदीप पवार. कीबोर्ड आदित्य भांदककर. सतार प्रसाद राहणे. संतूर मंगेश जगताप. इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा. संगीतकार आरोही आगरकर. निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: वयाच्या 7व्या वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7व्या वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिगरे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ॲपवरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. यानिमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा आज म्हणजे 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02132562624.
2: मी

0: डॉक्टर प्रशांत किशनराव वाडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, कोल्हापूर. माझी सर्वांना विनंती आहे की आपण व्यसनाधीन मित्रापासून दूर राहून व्यायाम करणाऱ्या मित्रांचं जवळीकता बाळगावी आणि से नो टू टोबॅको. आणि यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800 11 2356. पुन्हा एकदा मी रिपीट करतो 1800 11 2356. आणि आमचा यासाठी कक्ष पण आहे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, CPR बिल्डिंग, नर्मदा बिल्डिंगचा पहिल्या मजल्यावरती आपला हा कक्ष आहे.
1: चिंता तुमच्या परीक्षेच्या तयारीला बाधा आणत आहे आणि तुम्ही निकालाबद्दल चिंतित आहात का? टेलिमानसला 1446 वर कॉल करा. आमचे प्रशिक्षित समुपदेशक तुम्हाला परीक्षेशी संबंधित ताणतणाव दूर करण्यास मदत करतील.

पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेती शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे. या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या विविध उपक्रमातून डिजिटल शेती शाळेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचं समोर आलंय. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात

डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे, असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल, असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल, असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल, असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल, असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल, असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं, असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल, असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले.

0: रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
1: चिंतन करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणे येतील. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, जसं तुमचं चिंतन तसे तुमचे विचार. एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारतील, आणि एकदा का

जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, जसं तुमचं चिंतन तसे तुमचे विचार. एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारतील, आणि एकदा का तुमचे विचार सुधारले की मग उच्चार आचार हे सर्व सुधारतील. म्हणून मी नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज काय परिस्थिती आहे? आज जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती उलट आहे असं आपल्याला दिसून येईल. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. माऊलींच्या हरिपाठामध्ये हे सांगितलेलं आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी. म्हणजे पारा जसा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात मात्र येत नाही. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे. हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण म्हणजे आपलं अनिष्ट चिंतन किंवा आपलं वाईट स्मरण. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी जी आज परिस्थिती आहे त्याला कारण म्हणजे आपलं वाईट स्मरण किंवा आपल्या ठिकाणी आपण करीत असलेलं अनिष्ट चिंतन हे होय. आणि म्हणून नामस्मरण करा असं सर्व संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. हरिपाठातही ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणाची महती वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, असं म्हटलेलं आहे. माऊली सांगतात की आपल्या अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा भाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ कष्ट करणं होय. अशानं अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो. आपल्या अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. ते सांगतात की एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा यत्न करणं म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणंच होय. हे सांगत असताना ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. माऊली सांगतात की माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्म तत्व नामरूपानं संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला. मला सांगायचा मुद्दा काय की सुखी होणं खरं तर सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण आज परिस्थिती मात्र उलट आहे. आणि म्हणून संत नामस्मरण करा असं पुन्हा पुन्हा सांगतात. देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की देवाचा तुम्हाला ध्यास लागला पाहिजे. देवाचा ध्यास लागणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संसारी लोक जे असतात त्यांना कशाचा ध्यास असतो? बहुतेक सर्व लोकांना पैशाचा ध्यास असतो, काहींना सत्तेचा ध्यास असतो, काही लोकांना तर दारूचा ध्यास असतो. कधी एकदा संध्याकाळचे 5 वाजतात अशी ते वाट पाहतात आणि त्यांचे पाय दारूच्या गुत्त्याकडे वळतात. म्हणून आम्ही सांगतो की जगामध्ये देव भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय आहे. देव आहे की नाही हा विषय वादाचा आहे, पण या जगात दारू भरलेली आहे हे मात्र वादातीत आहे. दारूचा ध्यास असणारे हे लोक काम करतात पण त्यांना ध्यास असतो तो मात्र दारूचा.
त्याचप्रमाणे रेसला जाणारे

0: लोक असतात तेही काम करतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र घोडा असतो. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन असं म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे ध्यास, ध्यान म्हणजे मेडिटेशन नव्हे तर ध्यान म्हणजे ध्यास. म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणून अवघे धरा पांडुरंग दृढ धरा असं म्हटलेलं आहे. पांडुरंग दृढ धरा म्हणजे पांडुरंगाचं ध्यान करा असं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. आळी हा एक किडा आहे, त्या किड्याला एक पक्षी जाऊन चोच मारतो, त्या पक्षानं त्या किड्याला चोच मारली की त्या आळीला खूप दुःख होतं. तेव्हा त्या आळीला म्हणजे त्या किड्याला त्या पक्षाचा ध्यास लागतो, तो येणार आणि आपल्याला चोच मारणार, तो येणार आणि आपल्याला चोच मारणार असा विचार करता करता, असं चिंतन करता करता त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती उडून जाते अगदी त्या पक्षाप्रमाणे. आता ही आळी काय डोळे मिटून ध्यान करत होती का? ती डोळे मिटून ध्यान करत नव्हती, तर त्या आळीनं त्या चोच मारणाऱ्या पक्षाचा ध्यास घेतलेला होता, तिला त्या पक्षाचा ध्यास लागलेला होता. कंस जो होता त्यालाही कृष्णाचा ध्यास लागला होता. आपलं शास्त्र सांगतं कंस कृष्ण स्वरूप झाला, कारण काय तर ध्यास. कुणाला प्रेमानं ध्यास लागतो, कुणाला त्वेषानं द्वेषानं ध्यास लागतो. आता शिशुपाल जो होता त्याला कृष्णाचा ध्यास लागला होता, कृष्ण हा त्याचा एक नंबरचा शत्रू. वास्तविक कृष्ण हा त्या शिशुपालाचा आतेभाऊ होता, पण त्याचा तो एक नंबरचा शत्रू होता. कृष्णाबद्दल त्याच्या मनात द्वेष होता, द्वेषानं त्याला म्हणजे त्या शिशुपालाला कृष्णाचा ध्यास लागला होता आणि शेवटी तो कृष्णमय झाला. गोपींच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोपी ज्या होत्या त्या प्रेमानं कृष्णमय झाल्या. गोपी कृष्णावर प्रेम करत होत्या, कृष्णाबद्दल त्यांच्या ठिकाणी प्रेम होतं, प्रेमानं त्या गोपींना कृष्णाचा ध्यास लागला होता आणि म्हणून त्या गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या. जशा गोपी तशी यशोदा, गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या आणि यशोदा वात्सल्यानं कृष्णमय झाली. ती कृष्णावर अगदी पुत्रवत प्रेम करत होती, ती ज्या वात्सल्यानं कृष्णावर प्रेम करत होती त्या वात्सल्यानं ती कृष्णमय झाली. ज्याला आपण भक्ती असं म्हणतो ती भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजे गोडी. भक्ती प्रीती प्रेम या साऱ्यांचा अर्थ काय तर गोडी. कुणाला दारूची गोडी, कुणाला आपल्या बायकोची गोडी, कुणाला आपल्या नवऱ्याची गोडी, ही जी गोडी आहे या गोडीलाच भक्ती प्रीती प्रेम असं म्हणतात. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड असं नाथाने म्हटलेलं आहे. देवावर प्रेम करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. जीवनविद्या सांगते की देवावर प्रेम करायचं ते समरसून करायचं. देवावर प्रेम करताना ते समरसून केलं पाहिजे. आता हे असं प्रेम करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहेस आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: कार्यक्रमा से प्रायोजक होते गोकुल दूध, शुद्धता की पहचान गोकुल दूध।
1: गोकुल असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुल दूध,
2: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुल दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
2: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244 241 261.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
9: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
10: द्या जरा डोक्याला ताण,
11: पटकन ओळखा हुमान,
10: पत्र लिहा छान छान,
11: शनिवारची वेळ विसरू नका,
10: किसान वाणीत जरूर भेटा
11: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी.
10: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
11: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
10: तेव्हा जरूर ऐका
11: राम राम.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली रचना आपण ऐकलीत. FM Band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, ठीक 9 वाजलेत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. कार्यक्रमाची सुरुवात करूया मुकेश यांच्या आवाजातल्या इंदिवर यांच्या गीतानं. चित्रपट आहे सफर आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

0: सफर या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं.

लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं सिलसिला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं आणि संगीतकार होते शिव हरी. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट हरे रामा हरे कृष्णा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते.

0: जाणकार बना, सतर्क रहा।
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने, वाह
0: बसला। अनोळख्या पासून बचाव करा,
2: RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
5: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल।
0: RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क राहा।

0: यादों की बारात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: QR कोड स्कॅन करा 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
0: श्रोते हो, उद्या म्हणजे 31 मे रोजी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आपण साजरा करतो. यानिमित्तानं आज आपण बोलणार आहोत तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा थोड्याच वेळात म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

पत्थर के सनम या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, याचबरोबर आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 9:30 झाली आहेत.
1: इंग्रजी साहित्य कृतींचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोतेहो नमस्कार. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण इंग्रजी लेखिका हेलन डनमोर यांचा आणि त्यांच्या 3 युद्ध कादंबऱ्यांचा परिचय करून घेतला. आज आपण हेलन डनमोर यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचा आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्यांचा परिचय करून घेणार आहोत. वक्ते आहेत डॉक्टर प्रभावती पाटील.
2: हेलननं हाऊस ऑफ ऑर्फन्स, अ स्पेल ऑफ विंटर आणि काउंटिंग द स्टार्स या भिन्न संस्कृती, भिन्न भाषा आणि वाङ्मयीन इतिहासाशी निगडीत कादंबऱ्या लिहिल्या. 2006 प्रकाशित झालेली हाऊस ऑफ ऑर्फन्स ही प्रेमकथाही आहे आणि शोकांतिकाही. खरं तर एक सखोल राजकीय चिंतन म्हणूनच या कादंबरीकडे पाहावे लागेल. 19 शतकाच्या सुरुवातीच्या फिनलँडमधील रशियन राजवटीविरोधातील उद्रेक हेलननं कथन केला आहे. या कथेची नायिका इव्हा ही फिनिश क्रांतिकारकाची स्वतंत्र बाण्याची मुलगी. वडिलांच्या मृत्यूनंतर ती अनाथ बनते. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत फिनिश जगण्यासाठी धडपडत आहेत. स्थानिक फिनिश आणि स्वीडिश फिन्स यांच्यामध्येही वारंवार खटके उडत आहेत. अर्थात हेलननं या राजकीय आणि सामाजिक अराजकतेवर प्रकाश टाकला आहे. फिनिश अनाथालय भल्या मोठ्या जंगलामध्ये शहरांपासून कोसो दूर आहे. या अनाथ मुलांच्या देखभालीस कोणी नसल्यानं ही मुलं टीबी सारख्या रोगांचे बळी होत आहेत. त्यांचं आयुष्य गुलामगिरीशी बांधलं आहे. या आजारातून वाचलेच तरी ही मुलं शेतमजूर म्हणून काम करीत असत. पण या अनाथ मुलांवर डॉक्टर एकलंड यांची कृपादृष्टी होती. हे दयाळू पण विधू डॉक्टर भल्या मोठ्या घरात एकटेच राहत असतात. 16 इवा या अनाथालयात दाखल होते. थॉमस तिला आपली घरची व्यवस्था पाहण्याचं काम देतो. इवा हिरव्या डोळ्यांची सुंदर बुद्धिमान मुलगी. तिला स्वीडिश, फिनिश आणि रशियन भाषा येतात. डॉक्टरांच्या घरामध्ये ती आनंदी असते. पण शेजारील लोक तिला डॉक्टरांच्या नीतिमत्तेविरुद्ध भडकवतात. त्यामुळं ती हेल्सिंकी शहरामध्ये निघून जाते.

कादंबरीचा पहिला भाग फिनिश ग्रामीण भागामध्ये घडतो तर दुसरा भाग शहरी धावपळीच्या पार्श्वभूमीवर. इवाच्या मादक सौंदर्यानं डॉक्टर थॉमस एकलंड घायाळ होतात. ते तिच्या प्रेमात पडतात, पण तिचं प्रेम तिच्या बालपणीच्या मित्रावर लॉरीवर आहे. इवा शहरामध्ये परत जाते. ती लॉरी ज्या सामाजिक क्रांतिकारकाच्या गटात काम करत असतो तिथं जाते. जनरल निकोलाई बोब्रिकोव याच्या हत्येचा कट रचला जातो. या गटाचा नेता लॉरी आहे. साशा याच गटातील क्रांतिकारक फितूर होतो आणि ही बातमी लीक करतो. हा हत्येचा कट उधळला जातो. लॉरीला अटक केली जाते. ओखाराणा या पोलिसाकडून त्याचा अमानुष छळ सुरू होतो. इवा पुन्हा डॉक्टर थॉमस एकलंड यांच्याकडे येते, मदतीची याचना करते. डॉक्टर थॉमस लॉरीची जामिनावर सुटका करतो. इवा आणि लॉरी रशियन दबावाच्या पार्श्वभूमीवर खूप दूर निघून जातात. डॉक्टर थॉमस पुन्हा आपल्या अनाथालयातील मुलांमध्ये रमतात. युद्ध आणि विश्वासघात याचं प्राबल्य हाऊस ऑफ ऑर्फन्स या कथानकात आढळतं. फिनलँडमधील तरुणांचं बंड वेगवेगळ्या नावानं संबोधलं जात आहे, जसं की दहशतवादी हल्ले, हौतात्म्यासाठी केलेली मर्दुमकी किंवा देशभक्तीसाठीचा लढा. झारचा गुप्त पोलीस अधिकारी ओखराणा या क्रांतिकारी गटांना दुहेरी एजंट म्हणून वापरत असे आणि त्यांच्या गटनेत्याला अटक करे. या छोट्या आदर्शवादी तरुण गटाला दहशत, राजकीय हत्या आणि बॉम्बफेक या मोहिमेचं समर्थन करावं लागे. फिनलँड आणि रशिया यांच्यातील आक्रमक क्रांती आणि नागरी युद्ध हेलननं प्रखरतेनं रेखाटलं आहे. 1809 पासून फिनलँड हा रशियन साम्राज्याचा भाग असला तरी त्याचे स्वातंत्र्य अबाधित होते. फिनलँडची स्वतःची पोलीस यंत्रणा, चलन आणि सीमा सुरक्षा यंत्रणा होती. तथापि रुसिफिकेशन म्हणजेच रशियाकरण हे धोरण निश्चित केल्यानं फिनलँडवर दबाव वाढत गेला. 1899 मधील फेब्रुवारी जाहीरनामा हा झार निकोलस दुसरा याचा हेतू स्पष्ट नमूद करतो. फिनिश राजघटना उद्ध्वस्त करून संपूर्ण राजकारभार रशियाकडे ठेवण्यात येते. याचमुळे फिनलँडचा गव्हर्नर जनरल निकोलाई बोब्रिकोव विरोधात फिन्स बंड करू लागले आहेत. इवाला ही राजकीय धगधग समजत होती. रशियन साम्राज्यवादी, स्वीडिश अमीर उमराव आणि फिनिश कामगारांनी उठवलेली क्रांतिकारी चळवळ सारं काही तिला कळत होतं. आपली स्वतंत्र ओळख आणि स्वातंत्र्य यासाठी इवा धडपडत आहे. फिनलँडचा गव्हर्नर जनरल फिनलँडचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट करून रशियात विलीन करण्यात गर्क आहे, तर स्थानिक फिन्स रशियन जोखड जुगारून टाकण्यासाठी धडपडत आहेत. हे करत असताना हेलननं अनेक तऱ्हेनं विश्वासघात आणि दगापटका कथेत रेखाटला आहे. रशियन साम्राज्याकडून फिनलँडचं रुसिफिकेशन हाच सर्वात मोठा ऐतिहासिक दगापटका म्हणता येईल. झार निकोलस दुसरा आणि फिनलँडचा गव्हर्नर जनरल निकोलाई बोब्रिकोव यांचा रुसिफिकेशन जाहीरनामा म्हणजे फिन्स आणि फिनलँड राजघटनेचा विश्वासघातच आहे. थोडक्यात काय तर हाऊस ऑफ ऑर्फन्समध्ये हेलननं अल्पसंख्याक गटाचा, मग ते अनाथ असो वा स्त्रिया, यांचा इतिहास अधोरेखित करत त्यांचा इतिहास नव्यानं मांडत पर्यायी इतिहास शब्दबद्ध केला आहे. सार्वत्रिक संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर तिनं स्त्री अस्तित्वाची संस्कृती स्त्रीवादी दृष्टिकोनातून मांडली आहे. एका संवेदनशील लेखिकेनं निषिद्ध प्रेमाच्या भयंकर परिणामाची विफलता कलात्मकतेनं मांडली आहे. १९९५ साली प्रकाशित झालेल्या स्पेल ऑफ विंटर या हेलनच्या दुसऱ्या ऐतिहासिक कादंबरीला इंग्लंडचा पहिलाच ख्यातनाम ऑरेंज प्राइज मिळाला. या कथेला गोथिक पार्श्वभूमी आहे. कॅथी आणि रॉब या बहीण भावामधील आसक्ती, प्रेम आणि शारीरिक संबंध रहस्यमय रीतीनं हेलननं वर्णन केलं आहे. 10 वर्षाचा रॉब आणि 8 वर्षाची कॅथी आईवडिलांच्या प्रेमाला पोरके झाले आहेत. जिप्सी जीवनाकडे आकर्षित झालेली त्यांची आई लहानपणीच त्यांना सोडून निघून जाते. याचा मानसिक धक्का असह्य झालेल्या त्यांच्या वडिलांना मनोरुग्णालयात ठेवण्यात येतं. कथानकाच्या प्रगतीनुसार कॅथी हे गतिमान होणारं पात्र. कॅथी आणि रॉब आपल्या आजोबांसोबत केट या दाईच्या देखभालीत आणि मिस गॅलघर या ट्यूटर बरोबर राहत असतात. कॅथीला 3 आया आहेत. तिची जन्मदात्री सिंथिया, जी मातृत्वामध्ये कमी पडते तरी सुद्धा तिच्या मुलीची आदर्श आणि आवडीची माता आहे. दुसरी केट, जी या दोघांचा सांभाळ करते, खूप प्रेमळ पण तरीही स्वार्थी. आणि तिसरी मिस गॅलघर, जी परिख्यातील दुष्ट आई

0: भयानक आहे. मयान हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि दशकाच्या बदलत्या ऋतुमानानुसार कॅथी आणि रॉब यांच्यातील प्रेम अधिकच दृढ होतं. नोकर चाकरांनी बंदिवान बनवलेल्या जगात एकमेकाचा श्वास, प्रेम हाच काही तो आधार. पण बाहेरील जग जेव्हा युद्धाला सामोरं जातं तेव्हा त्यांच्या प्रेमाला हादरे बसताना दिसतात. कॅथीचं गुप्तपणे अबॉर्शन केलं जातं. तिचं बाळ जन्माला येण्यापूर्वीच मारलं जातं, पण तिच्यातील आई मात्र जिवंत राहते. पुढे कॅथी आणि रॉब दोघेही कॅनडाला निघून जातात. याच वेळी युद्ध सुरू होतं. रॉब युद्धभूमीवर जातो आणि कॅथी घरकाम, शेतीची कामं शिकून घेते. पुढे रॉब फ्रान्सला युद्धासाठी जातो, कॅथी स्वावलंबी बनते आणि त्यांचे आजोबा देवाघरी जातात. पहिल्या महाद्याच्या पार्श्वभूमीवर हेलननं विश्वासघात आणि युद्धाची भयानकता दाखविली आहे. उपासमार आणि कडाक्याची थंडी यामुळे जनजीवन उद्ध्वस्त होताना युद्धाच्या अनेक अफवांना ऊत येऊ लागला आहे. लोक एकमेकांना फसवत आहेत. कॅथी आणि रॉब यांच्या घरातील नोकर चाकर गैरफायदा घेताना पाहावयास मिळतात. दोन्ही मुलांना आणि नवऱ्याला सोडून दूर गेलेली सिंथिया साऱ्यांचाच विश्वासघात करते. आई वडिलांच्या प्रेमाला पोरकी झालेली मुले आजोबांच्या वारसहक्काच्या गूढ आणि रहस्यमय जीवनशैलीचे बळी ठरतात. जगापासून दूर आणि एकाकी असलेल्या वास्तूभोवती एक प्रकारची रहस्यमयता दिसून येते. याचमुळं केवळ भावनिक आधार शोधणारी ही मुलं एकमेकाच्या लैंगिक आकर्षणाचे बळी ठरले. दोन हजार आठ मधील काउंटिंग द स्टार्स ही हेलनची तिसरी ऐतिहासिक कादंबरी. रोमन रिपब्लिक मधील ख्यातनाम कवी कॅट्युलस आणि त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमीर उमराव घराण्यातील क्लॉडिया मेटली यांच्या प्रेमकथेवर आधारित ही कादंबरी. कॅट्युलसने अनेक कविता त्याच्या लेस्बियासाठी लिहिल्या आहेत. हेलननं तिच्या शालेय जीवनातच कॅट्युलसचा अभ्यास केला. त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या कविता, त्याची प्रेम प्रकरणं, सारं काही तिचं आकर्षण. कॅट्युलस हा बुद्धिमान पण मर्मभेदी तरुण रोमन कवी. क्लॉडियाबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. कॅट्युलसनेही त्याच्या प्रेमभंगानंतर तिच्या चारित्र्यहीनतेवर अनेक कविता लिहिल्या. क्लॉडिया ही विवाहित असून ती आई सुद्धा आहे. क्लॉडियाचा विवाह म्हणजे एक प्रकारचा राजकीय सौदाच आहे. त्यात कोठेही लव्ह मॅच नाही. क्लॉडिया ही सुद्धा स्वार्थी, स्वयंकेंद्री पण तरीही मोहक, स्वप्नाळू आणि रोमॅन्टिक आहे. कॅट्युलस खेरीज तिला अनेक प्रियकर आहेत. इतकंच नाही तर तिच्या प्रियकरांच्या यादीत तिचा सख्खा भाऊ, तिची चिमणी, अनेक गुलाम, तिच्या नवऱ्याचे मित्रही आहेत. पण कॅट्युलस हे सारं विसरून तिच्याकडे आकर्षित होतो. कॅट्युलसलाही अनेक प्रेयसी आहेत. तरीही क्लॉडियाप्रती असलेलं त्याचं निस्सीम प्रेम आणि त्याची झालेली प्रतारणा हेलननं रेखाटली आहे. प्राचीन रोममधील जंगलवाद, भ्रष्टाचार आणि होणारा सांस्कृतिक ऱ्हास यावर हेलननं प्रकाश टाकला आहे. क्लॉडियाचं आणि तिच्या चिमणीचं नातं काहीसं अनैसर्गिक असलं तरी क्लॉडियाच्या स्वैराचारी वागण्याचं ते प्रतीकच आहे. त्या चिमणीच्या मृत्यूला जबाबदार धरून तिनं आपल्या नवऱ्याचा काटा काढला. खरं तर ही केवळ कॅट्युलस आणि क्लॉडिया यांची प्रेमकथाच नाही तर मर्डर मिस्ट्रीही आहे. इतकंच नाही तर कॅट्युलसचा भूतकाळ, त्याचं कौटुंबिक जीवन, विश्वासू गुलामाकडून त्याचं झालेलं संगोपन, पुढे रोम शहराशी जोडलेलं नातं आणि त्याची ग्रामीण पार्श्वभूमी, या साऱ्याचं चित्रण हेलननं सुंदरतेनं केलं आहे. रोम रिपब्लिक मधील राजकारण, कट, विषप्रयोग आणि सत्ता संघर्ष हेलननं रेखाटला आहे. खोटेपणाचा बुरखा घातलेले उच्चभ्रू आणि स्वार्थी तर गुलामगिरीत वाढलेली जनता या दोन्ही भिन्न समाजरचनेवर हेलननं प्रकाश टाकला आहे. हेलनच्या या तिन्ही ऐतिहासिक कादंबरीमध्ये तत्कालीन संस्कृती, भाषा, वाङ्मय आणि सामाजिक राजकीय समाजरचना यावर तिनं भाष्य केलेलं आहे. भूतकाळातील घटना, व्यक्ती आणि प्रसंग यांचा वापर करत हेलननं नवीन इतिहास कादंबरीत मांडला. तत्कालीन भाषेचा वापर करत तिनं इतिहास वाङ्मयीन बनवला तर वाङ्मय ऐतिहासिक बनवलं.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम. आणि आताच आपण डॉक्टर प्रभावती पाटील यांनी हेलन डनमोर यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचा करून दिलेला परिचय ऐकलात. आता यानंतर जाणून घेऊया हेलन डनमोर यांच्या तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश

0: प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्यांचा थोडक्यात परिचय.
1: मानवाची भावी दुर्दशा दष्टेपणानं मांडणाऱ्या तिच्या कादंबऱ्या सर्वकष वादाकडे नेतात. या काही कादंबऱ्यांमध्ये हेलननं सतत करमणुकीत आणि चंगळवादात रमून स्वतःचं स्वतःच अधपतन ओढवून घेणारं जग मांडलं आहे. बर्निंग ब्राईट, मॉर्निंग रुबी, टॉकिंग टू द डेड, युअर ब्ल्यू आईड बॉय अँड विथ युअर क्रुकेड आईज या कादंबऱ्यांमध्ये हेलननं तत्कालीन समाजातील दांभिकता, नागरी भ्रष्टाचार, उच्चभ्रू लोकांचा ढोंगीपणा या विषयावर प्रकाश टाकला आहे. सामाजिक अन्यायाची सखोल जाण, भाषेतल्या स्पष्टपणाचा आग्रह आणि समाजवादावरचा विश्वास हे तिच्या लेखनात कायमच दिसून येतं. भीती, यातना आणि दगाबाजीनं भरलेल्या सामान्य लोकांना तुडवत जाणाऱ्या आणि हरघडी जास्त क्रूर बनत चाललेल्या समाजरचनेवर हेलननं भाष्य केलं आहे.

वादावरचा विश्वास हे तिच्या लेखनात कायमच दिसून येतं. भीती, यातना आणि दगाबाजीनं भरलेल्या सामान्य लोकांना तुडवत जाणाऱ्या आणि हरघडी जास्त क्रूर बनत चाललेल्या समाजरचनेवर हेलननं भाष्य केलं आहे. हेलननं अनेक साहित्य प्रकारांचा वापर करत आपल्या कादंबऱ्या वाचकांच्या भेटीस दिल्या. सायकोलॉजिकल थ्रिलर, मॅजिक रिअलिझम, गोथिक फिक्शन, हॉरर फिक्शन असे साहित्य प्रकार तिनं उत्कृष्टतेनं हाताळले आहेत. वास्तवता आणि कल्पनाविलास या परंपरागत मर्यादेला आव्हान देणारी बर्निंग ब्राईट ही कादंबरी, यामधील स्त्री पात्रे तत्कालीन समाजातील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली आहेत, तर पुरुष स्त्रियांच्या या प्रतिमेला म्हणजेच माह्यातकारी दिसणाऱ्या सारखेपणावर पैसे मोजतात. या कथेतील नायिका नादिन ही 16 वर्षाची शरीर विक्रय करणारी असहाय्य मुलगी, तिच्यावर मनस्वी प्रेम करणारा प्रियकर आणि दलाल यांच्या कचाट्यात सापडली आहे. तत्कालीन मँचेस्टर आणि लंडनमधील हे चित्र प्रेमाचा बाजार मांडणाऱ्या व शरीर विक्रीस दबाव आणणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करते. नादिन ही आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेली मुलगी, एनिड ही मध्यमवयीन दलाल स्त्री, कई हा नादिनवर प्रेम करणारा पण ग्राहक, तर पॉल पॅरेट हा राजकीय दबदबा असलेला माणूस. पॉल हा नादिनला घेऊन राजकीय वाटाघाटीस कॅबिनेट मंत्र्याकडे जातो, पण त्या मंत्र्याची शारीरिक भूक शमवण्यासाठी तो नादिनला घेऊन आल्याचे तिला समजते. उच्चभ्रू समाजातील कॉल गर्ल वर हेलननं प्रकाश टाकला आहे. अर्थात नादिन आणि लुलू या दोघी बहिणींमध्ये छोटी लुलू आई वडिलांची लाडकी आहे. नादिनकडे तिच्या आई वडिलांचं होणारं दुर्लक्ष तिला स्वावलंबनाचे धडे देतात. तथापि लंडनमधील समाजव्यवस्थेमुळे लैंगिक अत्याचारांना ती बळी पडते. शालेय शिक्षण घेताना ती कई या तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठ्या असणाऱ्या माणसाकडे आकर्षित होते. अनैतिक आणि बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक संबंधावर ओघवत्या आणि काव्यमय शैलीनं हेलननं लिहिलं आहे. मॉर्निंग रुबी ही अनेक उपकथांमुळे भरकटलेली कथा, पण तरीही हृदयद्रावक असे मुख्य कथानक. यात अनेक साहित्य प्रकार हेलननं हाताळले आहेत. मँडेलस्टॅम, बायरन, डिकिन्सन आणि तिच्या स्वतःच्या कवितेतील काही भाग या कथेत एकत्रित केला आहे. स्टोरीज विद इन स्टोरीज या तंत्रामुळे आणि लोकगीतांचा वापर यामुळे मुख्य कथानक रंजक बनला आहे. कथेची नायिका रिबेका, तिचा नवरा ॲडम, तिचा मित्र जो, तिचा बॉस मिस्टर डॅमियानो आणि तिची 5 वर्षाची छोटी मुलगी रुबी या मुख्य पात्रांभोवती कथानक फिरत आहे. या कादंबरीचे शीर्षक अतिशय मार्मिक आहे. रिबेका आणि ॲडम यांच्या एकुलत्या एका मुलीचा म्हणजेच रुबीचा अपघाती मृत्यू, भावनिक विवशता आणि रिबेकाचा सैरभैरपणा हेलननं चपकल शब्दांमध्ये बसविला आहे. रिबेका स्वतः एक हरवलेलं पात्र आहे, अज्ञात आईवडिलांनी टाकून दिलेलं अपत्य. अनेक आव्हानांना तोंड देत रिबेका मोठी होते. इटालियन उपहारगृहाच्या मागे एका शू बॉक्समध्ये सापडलेलं अपत्य जन्मापासूनच जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आवश्यकतेनुसार केलेला फ्लॅशबॅकचा वापर, स्वप्न, कविता, इतिहास, पत्र याचबरोबर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस तंत्रज्ञानाचा वापर हेलननं केल्याने भावनिक आघात रेखाटताना त्याचा इम्पॅक्ट सुंदरतेनं दर्शविला आहे. आपल्या 5 वर्षाच्या मुलीचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू पाहून आईचं काळीज कसं पिळवटून निघतं हे हेलननं हृदयद्रावकतेनं मांडलं आहे. रुबीच्या मृत्यूने खचलेली रिबेका सैरभैर बनते, आपल्या नवऱ्यापासून दूर जाते आणि लंडनमध्ये मिस्टर डॅमियानोच्या बुटीक हॉटेल्सच्या साखळीत पीए म्हणून रुजू होते. हेलननं कथानक भूतकाळ आणि वर्तमान काळात शिफ्ट केलं आहे. रिबेकाचा भूतकाळ, तिची पार्श्वभूमी, आई वडिलांनी टाकून दिलेली मुलगी, तिचं होरपळलेलं बालपण, दत्तक मातापित्यांकडून मिळणारी क्रूर वागणूक, त्यातून सुटण्यासाठी चाललेली तिची बौद्धिक आणि भावनिक धडपड हेलननं उत्तमरित्या रेखाटलं आहे. जो या फ्लॅटमेटशी तिनं घेतलेला मैत्रीचा आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत जाणारं सुख ती अनुभवावयास लागली आहे, जगावयास शिकली आहे, पण तरीही रिबेका पुन्हा कॉर्नवेलमध्ये आपल्या मुलीच्या थडग्याजवळ राहावयास येते. मुख्य कथानक जरी मातृत्वाच्या यातना निर्देशित करत असल्या तरी स्वप्न आणि आशेवर माणूस जगत राहतो, आनंद घेतो, हेच काहीसं हेलननं दाखवून दिलं आहे. टॉकिंग टू द डेड या कादंबरीचे मुख्य कथानक 2 सख्या बहिणींभोवती गुंफलं आहे. प्रेम, गुन्हा आणि शोकांतिका असा हा कथानकाचा प्रवास.
नीना आणि इसाबेल लहान

लहानपणापासूनच घट्ट नात्याने बांधले आहेत, पण त्यांच्या लहानपणी त्यांच्या लहानभावाचा झालेला गूढ मृत्यू त्यांचे तरुणपण उद्ध्वस्त करतो. सावळी अन मादक नीना लंडनमध्ये फोटोग्राफर आहे, तर सुंदर अन नाजूक इझाबेल लग्न करून एका खेड्यात राहत असते. इझाबेल एका सुंदर बाळाला जन्म देते. हे बाळ म्हणजे अँटनी. हुबेहूब त्यांच्या भावासारखं म्हणजे कॉलिनसारखंच दिसत असतं. येथेच कथानकाला ट्विस्ट मिळते. नीना इझाबेलकडे राहावयास येते, पण इझाबेलच्या नवऱ्याशी तिचं अफेअर सुरू होतं. इझाबेलचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होतानाच कॉलिनच्या गुढमृत्यूची आठवण रहस्यमय बनवते. या 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेतून मानवी स्वभावाची गडद काळी बाजू हेलननं प्रभावी लेखनशैलीने मांडली आहे. कॉलिनच्या मृत्यूनंतर तिची आई जगणंच विसरून गेली, कधी हसली नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूनं दुखावलेली आई पुढे कॅन्सरने मरून गेली. कॉलिनच्या मृत्यूला कोण जबाबदार, नीना की इझाबेल? प्रश्न अनुत्तरितच राहतो. युअर ब्ल्यू आईड बॉय याचे कथानकही भूतकाळातील घटनेशी निगडीत आहे. सिमॉन कथेची नायिका 40 वर्षीय असून ती जज आहे. तिचा नवरा डोनाल्ड हा आर्किटेक्ट असून तो दिवाळखोर बनला आहे. तरीही आपल्या 2 मुलांसमवेत ते आनंदाने राहत असतात. कर्जबाजारीपणामुळे हे कुटुंब दूर शहरापासून समुद्र किनाऱ्या शेजारील खेड्यात राहावयास जातं. डोनाल्ड घरची कामे करत एकाकी अन बेरोजगार आहे, त्यामुळे आलेलं फ्रस्ट्रेशन तो सिमॉनवर ओढून काढत असतो. 20 वर्षापूर्वी सिमॉन जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा समर कॅम्पमध्ये काही काळ ती काम करत असते. इंग्लंडमधील मायकेल या श्रीमंत नावाड्याशी तिची मैत्री वाढते. याला साक्षीदार मायकेल याचा मित्र कॅल्विन असतो. त्याच्या प्रेमाचे सारे प्रसंग तो कॅमेराबद्ध करीत असतो. इतकंच नाही तर त्यांचं खाणंपिणं, धूम्रपान, रोमांस सारं काही तो कॅमेरामध्ये टिपलेलं आहे. पुढे सिमॉन इंग्लंडमध्ये येते, पुढील शिक्षण घेण्याचे ठरवते, कायद्याची पदवी घेते. आपला भूतकाळ ती पूर्णतः विसरली असतानाच अचानक आलेल्या पत्रांमुळे ती दचकते. मायकेलने पाठवलेली पत्र जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. 20 वर्षानंतर मायकेल पुन्हा तिच्या जीवनात येतो. जुनी प्रेमपत्रे, फोटोग्राफ्स यांचा आधार घेत तिचं व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो. नकळत सिमॉन पुन्हा मायकेलकडे ओढली जाऊ लागली. दोघेही खूप जवळ येतात. मायकेल तिला घेऊन दूर अमेरिकेतील व्हर्मॉन्ट जंगलामध्ये शांत अन कर्जमुक्त जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यासाठी तो विमानाची तिकीटेही घेऊन येतो, पण सिमॉन आपली 2 मुले अन कर्जग्रस्त नवऱ्याबरोबर राहण्याचे ठरवते. तिला हेही समजते की मायकेल इतकं प्रेम तिचा नवरा करू शकत नाही. खरं तर सिमॉन मधील आई तिच्या मधील प्रेमिकेवर मात करते. व्यक्तिगत सुख डावलून तिनं कौटुंबिक सुख पाहिलं. विथ युअर क्रुकेड हार्ट याचं शीर्षक हेलननं WH ऑर्डन याच्या ॲज आय वॉकड आउट वन इव्हिनिंग या कवितेतील काही ओळींवरून घेतलं आहे. यू शॅल लव्ह युअर क्रुकेड नेबर विथ युअर क्रुकेड हार्ट या ओळीतून प्रेमाची ताकद दिसून येते. हेलननं निवडलेलं कथानक पॉल आणि जॉनी या भावाभावातील नातेसंबंधावर आधारित आहे. दारिद्र्यात पिचलेल्या आपल्या कुटुंबाला पॉल आधार देतो. पडेल ते काम करत तो घर सावरतो. आपलं कुटुंब सुखी व्हावं यासाठी पॉल ब्रोकर म्हणून काम करतो आणि यशस्वीही होतो. छान छोक जीवनशैलीची आवड निर्माण झालेला जॉनी भावाच्या पैशावर मौज मजा लुटत असतो. जॉनी मात्र अपयशी अन कंगाल आहे. लुईस पॉलशी लग्न करते. 10 वर्षाच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ उतार येतात. लुईसला जॉनी मध्ये पॅशन ऑफ प्रोटेक्टिव्हनेस आढळतो. त्यांना अॅना ही मुलगी होते. जॉनी तिची खूप काळजी घेत असतो. खरं तर अॅना ही जॉनीचीच मुलगी असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. पॉल आपल्या नव्या मैत्रिणीबरोबर सोनियाबरोबर अॅनाला घेऊन लंडनमध्ये निघून जातो. शारीरिक सौंदर्य नष्ट होताना लुईस मद्याच्या प्रचंड आहारी जाते. मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली लुईस आपल्या मुलीची काळजी घेण्यास असमर्थ असते. शेवटी दोघेही लूजर्स अर्थात जॉनी आणि लुईस दूर निघून जातात. अॅना ही सावत्राईच्या कुशीत जीवनाचे धडे गिरवत मोठी होते आणि आपला वर्गमित्र डेव्हिड बरोबर प्रामाणिकपणे मैत्री निभावण्यास समर्थ बनते. हेलननं या कादंबरीमध्ये काव्य आणि गद्य यांचा सुंदर मिलाफ केला आहे. मद्यविकाराचा केलेला अभ्यास, स्वतःच निर्माण केलेलं मोहजाल, कायदेशीर फसवणूक आणि दगाफटका, नात्यांची

0: भावनिक सापेक्षता, जेथे नॉट बीइंग एबल टू ट्रस्ट युअर सेल्फ इज द बिगेस्ट थ्रिल ऑफ ऑल, अशी होणारी मानसिकता सार काही भन्नाट अन अवर्णनीय आहे. शारीरिक सौंदर्य हे क्षणभंगूर आहे हे जेव्हा लुईस अनुभवते तेव्हा तिचं मानसिक संतुलन बिघडतं. ती मद्याच्या आहारी जाते. हेलननं लुईस हे पात्र रेखाटताना तिच्यातील उद्ध्वस्त प्रेमिका, वैफल्यग्रस्त पत्नी आणि हरवलेली आई निर्देशित केली आहे. स्वार्थी आणि स्वकेंद्रित लुईस ही दोन भावामधील विखारी तणावास कारणीभूत ठरते. या सर्वही समकालीन कादंबऱ्यांमध्ये हेलननं निषिद्ध प्रेम, स्वैराचार, शरीर विक्रय, प्रताळणा, दुःख, विश्वासघात, बालमजुरी, जगण्याची धडपड, उपासमार, दारिद्र्य यासारख्या विषयांना अधोरेखित केलं आहे. उच्चभ्रू लोकांना गरीब लोक घाणेडे आणि अशिक्षित वाटत वर्गव्यवस्थेवर लिहितानाच हेलननं निसटती कौटुंबिक नाती, गूढता, जीवनाचा गोडवा, बदल आणि मृत्यू या विषयांनाही कलात्मकतेनं रेखाटलं आहे. प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर हेलननं सुंदरतेनं केला आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, समाजहिताचा प्रचार, माणुसकीचा गहिवर आणि काव्यमय शैली ही हेलनच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत. अशा या बहुविध जीवनवादी ब्रिटिश लेखिकेस विनम्र प्रणाम.
1: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर प्रभावती पाटील यांनी इंग्रजी लेखिका हेलन डनमोर यांच्या हाऊस ऑफ ऑर्फन्स, अ स्पेल ऑफ विंटर आणि काउंटिंग द स्टार्स या ऐतिहासिक कादंबऱ्यांचा आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्यांचा करून दिलेला परिचय ऐकलात. श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी याच वेळी. तोपर्यंत अमृताचा नमस्कार. इंग्रजी साहित्य कृतींचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित केला गेला. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98-81-29-18-63 आणि 72-19-890-380.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य

0: ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, ठीक 10 वाजलेत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपकी पसंद या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची या सुरुवातीला ओंकार माधुरी सतीश कोथमिरे राधानगरी वरुड जवळकाचे महेंद्र सरकटे विजया मिलिंद आणि स्वराज मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे त्याचबरोबर शनिवार पेठ बीडचे पी बी कुलथे हनुमंत कुलथे वल्लभ श्रावणी प्रथमेश आणि समर्थ कुलथे गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश शर्वरी शौर्या सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार आणि त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील विमल पूजा सागर आदित्य पाटील बाळू बोडके बाबासो दुकानदार फुगे राजू मिठारी स्टॉप या सर्व श्रोत्यांनी पाठवलेल्या त्यांच्या पसंतीच्या गीतानं या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हे गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजातलं साहिर लुधियानवी यांचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत दाग या चित्रपटातलं.

डाक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया इतिहास या चित्रपटासाठी समीर यांचं गीत. दिलीप सेन आणि समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि गायक कलाकार आहेत हरिहरन आणि अनुराधा पौडवाल. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते राणी आणि अंकिता खेमलापुरे, संपकी खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ धनाजी खेमलापुरे, दत्तवाड तालुका शिरोळचे हे श्रोते, सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरीचे श्रोते, बोराळा धरण मालेगावचे श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ, प्रियदर्शनी आकाशवाणी रेडिओ श्रोता संघ, संतोषकुमार सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सन्नी मुन्ना बंडूदादा बहादरपूर रथ चौक जिल्हा जळगावचे हे श्रोते, अर्शद अली सनदी, सानिद अली सनदी कबनूरचे श्रोते, दक्ष मुर्गी मुल्लाळ, शाहबाज नाईकवाडे, सादिया नाईकवाडे, जरीना नाईकवाडे, शब्बीर नाईकवाडे हे सगळे रोईचे श्रोते. याचबरोबर सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे चंदननगर साताराचे हे श्रोते, विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माया चव्हाण, वारणा शहापूर, कोल्हापूरचे श्रोते. याचबरोबर ग्रामपंचायत बोरी खुर्द, जाफराबाद मराठवाड्याचे श्रोते आहेत सुधाकर, राजे जाधव, प्रशांत, जगुताई आरेगावचे श्रोते आहेत श्री संचित वायाळ, मोताळाचे श्रोते प्रथमेश देशमुख, मोताळाहूनच प्रणाली देशमुख, कर्डाचे श्रोते सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख, समस्त राजे जाधव वायाळ आणि देशमुख परिवार यांनी सुद्धा या गीतासाठी त्यांची पसंती कळवली आहे. तेव्हा ऐकूया अनुराधा पौडवाल आणि हरिहरन यांच्या आवाजातलं हे गीत.

0: अनुराधा पौडवाल आणि हरिहरन यांच्या आवाजातले इतिहास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ.
1: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.
2: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.
0: श्रोते हो, उद्या म्हणजे 31 मे हा दिवस आपण जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा करतो. यानिमित्तानं आज आपण गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये बोलणार आहोत तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. आणि अर्थातच सोबत तुमच्या आवडीची गाणी सुद्धा आम्हाला सांगायची. तेव्हा फोन करा थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी 0231-2-65-26-24 या क्रमांकावर. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

सागर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी आणि या गीताला पसंती करणारे श्रोते होते देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, निवास पाटील सोन्याची शिरोलीचे श्रोते, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेचे श्रोते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी राधानगरीचे श्रोते, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महेचे श्रोते आहेत एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शेळके बस्तवाडचे श्रोते, विजयकुमार स्वामी, आयशा, रमजान डफेदार आणि वीरभद्र जंगम श्रोते हो. याच गीतासाठी सेनापती कापशीहून आपल्याला हे पत्र आले. ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबरे यांनी. आणि याच गीतासाठी जांभरूळचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी आणि परभणीचे श्रोते गणेश हारगावकर. आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या युगुल स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. वंश या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते महादेवराव डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे श्रोते, धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर समीक्षा, अथर्व अविरा, आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते, गांधी चौक पंजाबचे श्रोते हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेग बिरग आणि मिका बिरग, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव भक्तीभूषण, नामदेव अनुराधा, आकाश कुमार, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर तुम्हालाचे हे श्रोते, कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगावचे श्रोते. याच गीतासाठी संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वर्णगेचे श्रोते, आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी अनिल वागवेकर बालिंगेचे हे श्रोते आणि हसत खेळत महिला भजनी मंडळ सरिता शांताराम पाटील रेखा बाळू तिप्पे लता गोपाळ भोसले दीपाली नंदकुमार तोडकर अनिता राहुल भांबिष्ठे केरूबाई आणि शांताबाई तिप्पे अनिता मारुती देशमुख सुरेश रामू साबळे दत्ता गोरे रघुनाथ शिंत्रे मारुती ढोकरे आनंदा गायकवाड तमनाकवाडा तालुका कागलचे हे श्रोते. यांच्या पसंतीच्या वंश चित्रपटातल्या या गीतासोबतच आजचा आपकी पसंत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, वेळ झाली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची। यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधु खामकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे कुणबी गीत।

0: नमस्ते मंडळी. मावशे
1: बोला.
0: मावशे, आज 16 सहस्र गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय. मावशे, तुला ठाव आहे
1: काय,
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो,
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो ना,
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होतं?
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती.
0: बंदूक होती ना?
1: होती.
0: मग बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तेव्हा काय झालं?
1: प्रतिस्पर्ध्याच्या पायाची नली फुटली.
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली?
1: सालू बाजाराला आली नाही
0: आली. तूच हाली मार आणि तिला बोलावून घे.
1: आता बोलावतो आणि सालू

0: मधु खामकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं कुणबी गीत आपण ऐकलं. लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
6: मग चालते की
7: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
8: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातला जोगवा आपण ऐकलात. संत एकनाथ महाराज यांची ही रचना होती. श्रोतेहो, लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: फसला, अनोळखी ऍप पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आमच्या फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. उद्या जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे, त्यानिमित्तानं आज आपण बोलू शकता तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोधक कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा 0231325624 या क्रमांकावर. फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाटील.

0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आमच्या फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. उद्या जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे, त्यानिमित्तानं आज आपण बोलू शकता तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोधक कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा 0231325624 या क्रमांकावर. फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.
1: बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको अर संसार

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: वयाच्या 7व्या वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7व्या वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिगरे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ऍप वरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
2: द्या जरा डोक्याला ताण,
3: पटकन ओळखा हुमान,
2: पत्र लिहा छान छान,
3: शनिवारची वेळ विसरू नका,
2: किसान वाणीत जरूर भेटा
3: आपल्या आवडत्या रामराम पावणं या कार्यक्रमासाठी.
2: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
3: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: तेव्हा जरूर ऐका
3: रामराम पावणं.
4: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया हिरामण शिराळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे पारंपरिक भेदिक.
5: चतुर्ज्ञानी सबे

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं हिरामण शिराळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं पारंपरिक भेदिक लोकगीत. याचबरोबर आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान भाग 364. गायक कलाकार सुधा मल्होत्रा आणि रामकृष्ण चंदेश्री तुलसीदास यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे सतीश भाटिया यांनी.

रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा 364 भाग आताच आपण ऐकलात. तुलसीदास यांची ही रचना होती. सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायक कलाकार होते रामकृष्ण चंदेश्री आणि सुधा मल्होत्रा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

गाता रही मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.

दिल क्या करे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित आणि गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक. गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया समीर यांचं गीत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजातलं. चित्रपट आहे ये सिलसिला है प्यार का आणि गायक संगीतकार आहेत जतीन ललित.

जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं हे गीत आहे कहो ना प्यार है या चित्रपटातलं.

0: कहो ना प्यार हे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: वयाच्या 7व्या वर्षी मुलं लिहायला वाचायला शिकतात ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली. हो, पण वयाच्या 7व्या वर्षी पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येणं आणि तो विचार सत्यात उतरवणारा हरहुन्नरी बालमित्र म्हणजे अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिगरे यांनी केलेली बातचीत जरूर ऐका. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात येत्या रविवारी 31 मे रोजी सायंकाळी 6:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ऍप वरून सुद्धा. तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

सपने या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. चित्राळ, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी. गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: मुझे कुछ कहना है या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अन्नू मलिक आणि गायक कलाकार होते बाबुल सुप्रियो, प्रीती पिंकी आणि सहकारी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर
2: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांच्या आवाजातलं मस्त या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅरी आनंद आणि जसपिंदर नरुला यांच्या आवाजातलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंदराज आनंद आणि चित्रपट बिच्छू.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि आत्ताच आपण ऐकलं बिच्छू या चित्रपटातलं गीत.
1: द्या जरा डोक्याला ताण,
2: पटकन ओळखा हुमान,
1: पत्र लिहा छान छान,
2: शनिवारची वेळ विसरू नका,
1: किसान वाणीत जरूर भेटा
2: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी.
1: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
1: तेव्हा जरूर ऐका
2: राम राम.

0: सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हो, याचबरोबर आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: गाता रहे
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्रन, रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता, यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

0: सगळे।
1: ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा, पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली। तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे। रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत। कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच। कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे। दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय। ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता। मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे। मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत। त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात। मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली। एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे। आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आला आहे आणि राहील सुद्धा। अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली। साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले। कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं। शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचे संचलन करणारा विष्णू। ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी

कल्पना आहे. रंगगंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळ भार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण, आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर। फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि

राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतू वेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी

चंद्रमाचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग। उष्णता, थकवा या भावना प्रबळ असतात। मानवी प्रेम, दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे। चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते। भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात। ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात। ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो। वारा वेग बदलतो, सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात। वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते। प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं। वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं। ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो। ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात। आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात। अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं। काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात, झाड वेली हिरव्या रंगात नाहू लागतात। प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते। आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो। राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात। पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन।

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावणसर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांत होणारा, तृषार्त तेला नाहू घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणवासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा, हा वर्षा ऋतू आला साजणी होते.

जाचणी वेगी घना नील आणि कनकांगी केतकी मालती कनकांगी केतकी मालती बहुशोभती माझी पुरवी सिराणी होत असे घन गर्जन मन तर्जन झाले अति दिन वाणी साहवेना काम सायका नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश तर अज्ञात कवी म्हणतात वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी वीज कडकडे लखलख करुनी सरसर सर वर्षा आली सुटे मातीचा वास चहूकडे सुटे मातीचा वास चहूकडे हिरवे हिरवे गार दिसे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे श्रोते हो मी आधी म्हटलं ना हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात आपली आपली पदचिन्ह उमटवतात आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो कसा तो बघा हा श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण खडकही होती हिरवेगार खडकही होती हिरवेगार शेवाळांची लेऊन शाल चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात मृदगंध पण टिकून राहतो वाहून जात नाही पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो खरं सांगू का सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं वसंताची फुलं ज्येष्ठाची फळं श्रावणाचा हिरवा रंग अश्विनातलं खुलं वातावरण लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब भादव्यातली माळरानं आठवून पहा बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं नेचे तर बहारदार असतात ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो ओले मन ओले तन ओले सूर आळवतो त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला कसा वाहे गारवारा कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे कसा वाहे गार वारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे कुठे जाऊ धाऊ कुठे कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला नाही नाही म्हणताना मी ही कवळी

आले तुला, किती भिजवेसी मला। अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं। काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली, बिभास, देस, जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही। अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा।

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीष पै. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे, हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधून मधून येतात. शिरीषपई म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल.

उरती। प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढतच आलेले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले। कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले। श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं। प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते। जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही, खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात। या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस।

चे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो पौषाची चाहूल ठेवतो शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल चांद शीतल त्याहून रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात

0: राग हेमंतात अजूनच खुलतो. हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो. उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच. मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग.
1: भगवंत भेटना देव

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्या पाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं। वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान।

महन मंगला परम सुंदरा हे शिव गंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा। या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून। भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं. मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा. वसंत सांगे मी ही येतो, वसंत सांगे मी ही येतो. हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला. भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतो की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशु संवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनाने सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहित होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं किंवा

0: तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असं असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळं ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब ते नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय. आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करू लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील, ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात. हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसान येते. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का? त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का? म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय? भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरवरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काय गोष्टी आहे जी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनत आहे असं गोष्ट येत आहे.
3: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
4: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 च्या शेवटला आणि 8 च्या सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसानवाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाच झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता, त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंच काय. मध्ये गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ.

0: गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती? आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो हे ते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी एक दोन मिनिट सांगा. आता दोन मिनिट काय, व्यवसाय स्थिर झाला आमचा सुरू, त्याच्यामुळं जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. एक 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं आम्ही. ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9 दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमची आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहे अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशेष करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली. आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाण यात जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: यानंतर
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल

एनएस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश

आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इस गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे ये कार्यक्रम संपन्न होता है। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। प्रस्तुत है कार्यक्रम मन चाहे गीत। इस कार्यक्रम में हम आपको वो गीत सुनवाते हैं जिसमें हमारे श्रोताओं ने पत्र लिख करके हमें उस गाने को सुना।
1: जरांगे यांचं उपोषण सुरू। न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका। पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण। आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं। मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत। नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली। त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली। त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे। न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं।
2: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही

0: सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख

जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि अतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के। लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार। युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे। 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते। आणि ही होती के यांच्या सुमधुर आवाजाची जादू। 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला। पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे। प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमवल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल। चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते। माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे। काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते। हे एका पिढीच्या अंतासारखे आहे। असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नात यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही। के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 वर्षातच आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती। आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला। कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती, मात्र सजदे या गाण्याच्या

गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणा शक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो हुंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळम मध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जातविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात

विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. के यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. के यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील, कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील, ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील, उरियन उई राय, घिली या 2004 मधील चित्रपटातील, अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आंखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. के त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. के नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. के ने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर के यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये के मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. के हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप

0: 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत के यांच्या एकूण 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. के यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग के यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 मध्ये सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, के हे एक ट्रेन सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय के यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगल गीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेळेसारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिजा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील के यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी के यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंड मधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 वाजता के यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. के फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलविदा ऐकलं की वाटतं के कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत श्रोते हो. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गाणं होतं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम लक्ष्मण. आणि आता तुमचं आमचं जमलं या सिनेमासाठी ऐकूया उषा मंगेशकर यांना.

0: श्रोत्याहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढींमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञ पाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्या पंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवित कार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञ पाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली

सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञान परंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भर सभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं, तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही

वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली नील गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असा आणखीन एक निबंध यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यांसारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं. तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रा

0: मधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली. तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 मध्ये या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. ह्या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं. तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती, कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पाईक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरंतर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोत्यांनो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलं. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोत्याहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोत्याहो, संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: हा हा हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोतो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल.

0: सात वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना.
2: कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही

कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉल सारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे

यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबर मध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्क नुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत. त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटी आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्स मध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेला आहे आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल

0: असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी चौथं वर्ष देखील सुरू होणार आहे. या चौथ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, चार वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट पीएचडी करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील. अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे चौथं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरचं असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
0: याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला बीए बीएससी बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षांनी ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट पीएचडी करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षांमध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नाही.

0: तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे. तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने, त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्री मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धती कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताच उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आधी ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून

0: भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ वरून.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोतहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया. किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 2 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 40 ते 43%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची

0: ची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 68%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 1 व 2 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी महसूल सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो
3: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी सौतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: मंडळी आता कार्यक्रमात पुढे जाऊया. आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणे आता ऐकूया. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
5: रामराम पाहुणे ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
6: आणि अक्काचा नमस्कार.
5: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हवामानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
6: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत. तर हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मही इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विजयकुमार स्वामी, आयुषा रमजान डफेदार, विलास शेळके यांनी. आणि यांनी आपण वळीव पावसाबद्दल जे हवामान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. जसा वळीव पाऊस पडतो तसाच आकाशवाणीवर श्रोत्यांच्या पत्रांचा पाऊस पडतो असं साधारण चित्र त्यांनी आपल्याला रेखाटून पाठवलंय. आणि काही ओळी लिहिलेत त्यांनी. ते असं म्हणतात की हुमान ही जुनी लोप पावत चाललेली कला आहे जी आकाशवाणीनं जतन केली आहे, त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
5: सैनिक टाकळीचे श्रोते वसंतांना अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, त्याचबरोबर वैष्णवी, राजश्री, जयश्री, रितिका, माहेश्वरी, श्राव्या यांचं हे पत्र आहे. त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले. शिवाय दररोज चिंतन हाच चिंतामणी हा जो कार्यक्रम प्रसारित होतो तो आम्हाला खूप आवडतो, प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
6: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय वंदे मातरम श्रोता संघ. प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 17 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रामधून कळवलं आहे.
5: पुढच्या पत्राकडे वळतोय. मुक्काम पोस्ट मौजे गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत, एकनाथ काळे, विजय सरोदे, जिल्हा वाशिमवरून आलेले हे पत्र. त्यांनी पत्रामध्ये वादळी पाऊस हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आकाशवाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी लिहून पाठवलेल्या आहेत. आणि करवंदाबद्दल आपण जे हुमान विचारलं

0: होतं त्याचं सुद्धा यांनी अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
1: तर वळूयात पुढच्या पत्राकडे. आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा इथून उस्मान शेख फौजी सायरा बानू दस्तगीर फैजनबी बाबा सिमर करिश्मा इलान आणि सिमर शेख याचबरोबर सानिया शकील पठाण वळसंगीकर चांदनी अयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांनी. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे हे असं म्हणतात की आम्ही आकाशवाणी कोल्हापूरचे नियमित श्रोते आहोत आणि आकाशवाणी कोल्हापूरवरून जेवढे पण कार्यक्रम होत आहेत ते एक से बढकर एक आणि लाजवाब आहेत. रामराम पाहुणा आपली आवड आपकी पसंद हे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. रामराम पाहुणा आपली आवड आपकी पसंद शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या पत्रांचा समावेश करता त्याबद्दल आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद असं त्यांनी कळवलं आहे.
0: बर पुढच्या पत्राकडे वळतोय. हुमानाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणारे हे पत्र श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्तालाड पी रामजी मौजे ठिकपुरलीचे श्रोते.
1: करवंद हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी लिहून पाठवलंय. श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्जू सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भाऊसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्र कोळकर वाकोणी तालुका बदनापूर इथून.
0: हे पुढचं पत्र आहे माझ्या हातात कौलव तालुका राधानगरीहून संतोष आणि शंभूराज सारंग यांचं. यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: हुमानाचं उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय.
0: बर
1: श्रोते आहेत श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम नम्रता हरी अंजली सीमा शीतल स्नेहल भूमिका सर्वेश आनंदा अभिनव राजवी संकेत संभाजी तानाजी गणेश मल्लू शेवाळे लक्ष्मी शेवाळे लिंगनूर कापशे इथून संजय मोरे संगीता मोरे आणि नेरली तामगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदही आणि स्नेहल मोरे यांनी.
0: बर अभिप्राय दाखल आलेले हे पत्र सोमवारी 18 तारखेला कृषी वार्ता कार्यक्रमात गाय आणि म्हशी यांचा पोषण आहार याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असं कळवलेलं आहे तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे तालुका करवीरच्या श्रोत्यांनी.
1: अभिप्राय लिहून पाठवणार हे पत्र आपल्याला पाठवलंय राजेंद्र शेंडगे यांनी देवराष्ट्र इथून. तर हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम म्हणजे अमृतवाणी पर्यावरण आरोग्यम सुलभ संवाद गाता रहे मेरा दिल आपली आवड शेतीविषयक कार्यक्रम आणि विविध मुलाखती सर्व कार्यक्रम ही ढगाच्या पलीकडील स्वर्गापेक्षाही अत्यंत सुखद आनंद देणारे आहेत. रामराम पाहुणे हा कार्यक्रम तर आम्हा श्रोत्यांना सोन्याहून पिवळं करून सोडतो असे सर्वच कार्यक्रम आम्हाला बेहद आवडतात. तसंच आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्हा सर्व श्रोत्यांच्या वतीनं कोल्हापूर आकाशवाणी केंद्राला खूप खूप शुभेच्छा. आपले कार्यक्रम असेच उत्तरोत्तर भरत जावेत हीच मनोकामना असं म्हणत त्यांनी आपल्याला इतकं छान पत्र लिहून पाठवले त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूयात.
0: आजच्या कार्यक्रमातलं अक्का हे उशीर आलेलं शेवटचं पत्र आहे बरं का. या श्रोत्यांनी एक हुमान आपल्याला लिहून पाठवले.
1: अरे वा.
0: यासोबतच बकरी ईद सणाच्या शुभेच्छा लिहून पाठवलेल्या आहेत. आणि अभिप्राय दाखल अनेक कार्यक्रमांची स्तुती करताना ते म्हणतायत की 24 तारखेला सकाळी प्रसारित झालेला ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात सुभाष महाजन यांचा बदलती नाती हा बंध आम्हाला खूप आवडला.
1: वा.
0: त्याचबरोबर याच दिवशी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम देखील आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. पाण्याची बचत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार याविषयी श्रोत्यांशी साधलेला संवाद आम्हाला खूपच आवडला असं ते म्हणतायत. आणि हे श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव अरुणा प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील. आणि अक्का हुमानाची उत्तरं सुद्धा यांनी दिलेली आहेत बरं का. घाईगडबडीत ती दिसली नाहीत मला. वळवाचा पाऊस आणि काजवा ही दोन्ही उत्तरं त्यांनी आपल्याला लिहून पाठवली आहेत.
1: म्हणजे एकाच पत्रात त्यांनी दोन हुमानांची उत्तरं लिहून पाठवली.
0: तर या पत्रासोबतच आता उशिरा आलेल्या पत्रांना आपण पोहोच दिलेली आहे.
1: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: पण त्याआधी गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया. तर गेल्या आठवड्यातलं हुमान होतं मी आहे निसर्गाचा छोटा दिवा रात्रीच्या अंधारात चमकतो।

0: विना विजेचा प्रकाश देतो तर ओळखा पाहू मी कोण, आणि याचं अचूक उत्तर आहे काजवा.
1: चला तर मग मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आणि अभिप्राय आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी लिहून पाठवलं ते जाणून घेऊयात. तर हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी यांनी गावभाग सांगले इथून. तर भाऊ यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये गुळ तयार करताना घ्यावयाची काळजी आणि व्यवस्थापन कसं करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण प्रसारित केली, ती आम्हाला खूप आवडली.
0: बर.
1: आणि यासोबतच कोल्हापूर आकाशवाणी केंद्राच्या सर्व परिवाराला आणि सर्व रसिक श्रोत्यांना अधिक ज्येष्ठ महिन्याच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.
0: बर. अभिप्राय दाखल आलेलं हे पत्र राजेंद्र शेंडगे यांचं देवराज ट्रे कडेगाव इथले श्रोते. 23 मे रोजी प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम खूपच आवडल्याचं त्यांनी कळवलंय. या कार्यक्रमात 90 दशकातली गाणी ऐकून शालेय जीवनातल्या आठवणी आपण पुन्हा एकदा ताज्यातवान्या केल्या. ही गाणी ऐकून मन अगदी फ्रेश होऊन गेलं. अशा गाण्यांचा ठेवा आकाशवाणीनं जपून आम्हा श्रोत्यांना तो ठेवा ऐकवला आहे, त्यामुळे आकाशवाणीचे त्यांनी धन्यवाद मानले आहेत.
1: हे पुढचं पत्र पाठवलं विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर यांनी. तर पत्रामध्ये हे असं म्हणतात की मागील आठवड्यातील सर्वच कार्यक्रम खूप सुंदर आणि अप्रतिम असेच होते. विशेष उल्लेख करावा म्हणजे आपकी पसंत आणि शेतकऱ्यांची आवड हे दोन कार्यक्रम. असं म्हणत त्यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतात की जनावरांचे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी याविषयी उपयुक्त माहिती कोल्हापूर केंद्र नेहमीच देत असतं, त्याबद्दल आभार आम्ही व्यक्त करत आहोत.
0: काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र आहे माझ्या हातात. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा आणि सागर पाटील, आदित्य कुमार इंजिनियर, बाबाचं दुकानदार कुगे, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी पण दिलंय. श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी इथून. अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 24 मे रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा संगीत प्रधान कार्यक्रम आम्हाला फारच आवडला. कार्यक्रमामध्ये ऐकवण्यात आलेली सर्वच गाणी श्रवणीय, कर्णमधूर, सदाबहार अशी छान होती. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
0: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, इम्रान, हैदर, जाफर, अरमान, शाहिदा, राहत, माहिरा, आयशा, अहमद, सुफियान, लोमान, सोनू मोनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे हे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आपकी पसंत, गीत बहार आणि इतर कार्यक्रम फार आवडतात असंही कळवलंय.
1: हे पत्र पाठवलं मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, अर्चना सावंता मगदुम, आशा अंकुश गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, किशोरी दत्ता गोरे, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की गुरुवार दिनांक 14 आणि 21 मे रोजी सायंकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये हवामानानुसार पीक नियोजन याविषयी मयूर सुतार यांनी श्रोत्यांशी फोनवरून साधलेला संवाद हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला.
0: वळतोय पुढच्या पत्राकडे. पत्रप्रेषक आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी, शिवाजी पाटील, गीतांजली, सयाजी बरुटे, हसूर दुमालाचे हे श्रोते. तर कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगावचे, भाटणवाडी तालुका करवीरहून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार, तर कोमल, सागर, आरव, सरकार, राधिका, दयानंद कांबळे, आमजाई भरवडे तालुका राधानगरीचे हे श्रोते. या श्रोत्यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. शिवाय आकाशवाणीवरील शेतीविषयक कार्यक्रम खूप छान असतात, यातून उपयुक्त माहिती मिळते, प्रसारणाबद्दल धन्यवाद त्यांनी म्हटलं आहे.
1: तर कार्यक्रमातलं पुढचं पत्र आणि श्रोते आहेत शारदा भगवान पाटील, मुक्काम पोस्ट केरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून. यासोबतच मधुराणी, वसुंधरा आणि शक्ती. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतात की लहान मुलं त्याला लाईट किडा देखील म्हणतात.
0: खरंय.
1: अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की शनिवार दिनांक 23 मे रोजी सकाळी प्रसारित केलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्हाला खूपच आवडला.

0: त्याच दिवशी सकाळी 9:30 प्रसारित केलेला हेलन यांचा परिचय आणि कथा खूपच आवडल्या. तसंच आपकी पसंत मधील सर्वच गाणी खूपच छान होती, तीही आवडली. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद सुद्धा कळवला आहे. आणि माझ्या लाडक्या कोल्हापूर आकाशवाणीला वर्धापन दिनाच्या खूप खूप सस्नेह आणि प्रेममय शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
1: भरपूर श्रोत्यांची नावं असलेलं हे पत्र आहे माझ्या हातात, पण सगळ्यात आधी त्यांनी काजवा हे हुमनाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं कळवलेलं आहे. आणि पत्रप्रेषक आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळी इथून विजयकुमार स्वामी वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी जंगम पुणे, श्रुती मियारा, शांतीनाथ सुतार शिरदवाड, अण्णा सुखोत दत्तवाड, रावसो शिरोळे रुकडी, बाजीराव वाघमारे केरूर, गजबर अत्तार कुरुंदवाड.
0: माझ्या मते या पत्रामध्ये काही नवीन श्रोत्यांची नावं सुद्धा

0: भरपूर श्रोत्यांची नावं असलेलं हे पत्र आहे माझ्या हातात. पण सगळ्यात आधी त्यांनी काजवा हे हुमनाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं कळवलेलं आहे. आणि पत्रप्रेषक आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळी इथून विजयकुमार स्वामी वीरभद्र जंगम शिवप्रसाद जंगम महादेवी जंगम पुणे श्रुती मियारा शांतीनाथ सुतार शिरदवाड अण्णा सुखोत दत्तवाड रावसो शिरोळे रुकडी बाजीराव वाघमारे केरूर गजबर अत्तार कुरुंदवाड.
1: माझ्या मते या पत्रामध्ये काही नवीन श्रोत्यांची नावं सुद्धा आहेत.
0: खरंय,
1: त्यामुळे त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया.
0: नक्कीच
1: वळूयात पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञा शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभी आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मुळचे शिरढोण सचिन किल्लेदार भडगाव श्रीनिवास कांबळे यड्राव आणि शशिकांत पाटील कुरुंदवाड इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असंही म्हणतात की शनिवारी सकाळी 9:30 प्रसारित होणारा लोककथा रंग हा कार्यक्रम सध्या बंद आहे, तो पुन्हा चालू करावा ही विनंती त्यांनी आपल्याला केलेली आहे.
0: वळतोय पुढच्या पत्राकडे. लाईट किडा हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र आहे. त्याचबरोबर अमृतधारा किसानवाणी आपली आवड आपकी पसंद हे सर्वच कार्यक्रम आवडतात असं कळवणारं हे पत्र. पत्रप्रेषक आहेत दे दणादण ग्रुप सुवर्णा कांबळे ताराबे पार्क विठ्ठल डेळेकर रुक्मिणी विशाल बापू आणि पूजा डेळेकर सुलाताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोलीचे श्रोते.
1: हे पत्र पाठवले देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते श्रेया सोनाली रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असंही म्हणतात की 24 मे रोजी सकाळी 10:00 प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आहे. पत्रप्रेषक शिवानी कांबळे अलाहाबाद करण जाधव बेलबाग कोल्हापूर महावीर लोंढे मिंडसे दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते.
1: हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय. संपत्ती खिमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खिमलापुरे यांनी मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून.
0: बर, हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पुढचं पत्र. श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ माई करिश्मा अंकिता अनिकेत तेजस्विनी विजय चव्हाण वारणा शहापूरहून रामेश्वरी अनुराधा शिवाजी साळुंखे आळते तालुका हातकणंगलेहून अमित अशोक सोनू पियू आशा उषा वैभव अभिरा सुजाता विजय इंदुरकर नवीन वसाहत वारणा शहापूरचे हे श्रोते. त्याचबरोबर कृषी वार्तामधून नवनवीन माहिती मिळते असंही त्यांनी पत्रात लिहिलंय.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवळी गणेशनगर बांबवडे कीर्ती स्वरा अहिल्या आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशे इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. उत्कृष्ट हुमानाबद्दल धन्यवाद असं देखील कळवलेलं आहे. आणि त्यांनी रामराम पाहुण्यासाठी 4 ओळी लिहून पाठवलेल्या आहेत. कार्यक्रमाची रेलसेल असते प्रत्येक वाराची कार्यक्रमाची रेलसेल असते प्रत्येक वाराची रामराम पाहुण्यासाठी आम्ही वाट पाहतो शनिवारची.
0: वा, खूपच छान. वळूया पुढच्या पत्राकडे. रामराम पाहुण हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला. कारण या कार्यक्रमात भरपूर पत्रांना पोहोच मिळाली. 24 मे रोजी सकाळी 10:00 प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला बेहद आवडला. या कार्यक्रमातली सगळीच गाणी मनाला भुरळ घालणारी आणि आनंद देणारी अशी होती. यासोबत त्यांनी काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा लिहून पाठवले. आणि पत्रप्रेषक आहेत संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड पंचशीलनगर वरणगेचे.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय विजय सुतार शिवतेज सुतार शैला दिलीप पोद्दार शोभा रवींद्र मेस्त्री डॉक्टर युवराज मोटे विशाल दिगंबर सुतार बाबासाहेब पाटील यांनी राधाई रेसिडेन्सी मीराबाग रंकाळा कोल्हापूर इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. तेही चित्र स्वरूपात अगदी मस्त लिहून पाठवलंय. म्हणजे या पत्रावर सुद्धा ते काजवे उठून दिसतायत.
0: वा,
1: खूप छान चित्र यांनी रेखाटून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतात की आपले

0: सर्वच कार्यक्रम बहारदार आणि काजव्यासारखे रात्रीचे चमकणारे असतात.
1: वा.
0: यासोबतच हे असं म्हणतात की शनिवार दिनांक 23 मे रोजी रात्री धनगरी ओव्या आपण सादर केल्या त्या आम्हाला खूप आवडल्या असं म्हणत त्यांनी आपल्याला तंबाखू सेवन विरोधी दिनाच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं पत्र माझ्या हातात आहे. काजवा हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे या श्रोत्यांनी. आणि श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूरहून संतोष जमदाळे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, भारत निकम, विश्वास भोसले, गणेश जाधव, यशवंत कट्टी, अभिजित शिंदे, महेश निकम, उमेश माडगूत, संतोष परब, छोटे सोन्या आणि बब्या. तर आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या पत्रांना आता पोहोच देऊन झालेली आहे.
0: आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
1: नक्कीच. तर या आठवड्यातलं हुमान श्रोते हो लिहून घ्या. माझा आकार मी रोज बदलतो, रात्री मी तुम्हाला प्रकाश देतो, लहान मुलांचा मामा मी बनतो, तर ओळखा पाहू मी कोण.
0: भाऊ हुमान सोपं विचारलंयस बर का, कारण या हुमानासाठी तुलक लिहू द्यायची काहीही गरज नाहीये.
1: अगदी खरंय.
0: फक्त जी गरज आहे ती म्हणजे पुन्हा एकदा हुमान सांगायची.
1: नक्कीच.
0: हुमान पुन्हा एकदा लिहून घ्या. माझा आकार मी रोज बदलतो, रात्री मी तुम्हाला प्रकाश देतो, लहान मुलांचा मामाही मी बनतो, तर ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
1: रामराम पाहुण, किसानवाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर. पिन 416003.
0: तर मंडळी आपलं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय आम्हाला लवकरात लवकर लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
1: पण आता कार्यक्रमात या टप्प्यावर निरोप घ्यायची वेळ झाली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात.

मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंधूच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंधूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान

दरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केला आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या 4 आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाइंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी
लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा

शपथविधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तुला तर्जिली आला
1: आणि त्या वेळेला
0: या पलटण गावाला उजनी शिराला
1: आणि त्या टायमाला
0: आणि झाल्याली किरात घडली आला प्रकार
1: आणि असायला
0: थोडक्यात आपण गाऊन दावायचा आव या कमळूजी शिंदिया मोठा सावकार असायला
1: आणि जाऊन दौलत असायला
0: शेळ्या मेंढ्या भरपूर
1: किलर असायला देवा
0: मोठा सावकार असताना मात्र
1: हा
0: पण त्या सावकाराला

0: मेच्या दिवसाला पौर्णिमेच्या दिवसाला
1: पौर्णिमेच्या दिवसाला पौर्णिमेच्या दिवसाला
0: गावातल्या सैयाने गावातल्या मातान्या स्वयंपाक बनवायला
1: पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदी न माने

0: होळी बाबा रसल्या, होळी बाबा रसल्या,
1: होळी बाबा रसल्या, होळी बाबा रसल्या।
0: अशा वेळेला
2: काही केले त्या गावातल्या लोकांनी,
0: हे संध्याकाळी वेळेला दिनमान मावळाईला
2: आणि जमा गोळा उयाला।
0: तशी जमा गोळा झाली देवा एकत्र भर चौकाला, आणि काही केलं शेण गौरिया लाकडं जमा करायला।
2: जाऊन देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
0: होळी रचायला,
2: जाऊन त्या वेळेला
0: होळी रचायला, होळीला पुरणपोळीचा निवेद जावला
2: आणि जाऊन लागली होती काय करायला।
0: वळ्या

0: आला शेण गौऱ्याला जमा गोळा करायला
1: करून मरका मधल्या चौकाला जायला
0: पाणी वळी ते रचायला वळीला निव दवायला नारिवळ फोडायला
1: आणि पाच परदेशला घालून बोंब मारून त्या वेळेला
0: म्हणजे आज सुद्धा लोक शिमग्याच्या दिवसाला बोंब मारतात मात्र कशी बरी कविती गावरायला
1: आणि आपापल्या गेली होती निघून गरवाड्याला
0: आनंद सोळा गावरूची ना पुढे काय झालं
1: काही थोड्या दिवसाला
0: पाटगाच्या

0: कमळशिंद्या मात्र चालला होता निघून
1: आहाने वर त्या वेळेला
0: जात असताना त्या होळीत बाळराडा लागलेला घावला.
1: या कमळशिंद्याला आवाज ऐकून बर का त्या वेळेला
0: बाळाला कुठल्या मातण टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला.
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला.
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पाटा पाना फुटायला.
1: आहाने करा कुल कडला घेऊन पाना लागली होती पा जायला.
0: अशा वेळाला
1: काही झालं त्या टायमाला
0: आनंदाच्या भरात

नारायण नाईक आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.